मन सगल बिद कामना आवे, हर हर नाम त्याया ताते मोहे तारी ओट गोपाल, शरण पर्यो पूरन परमेश्वर